नको रे जाऊ रामराया, नको रे जाऊ रामराया म्हणून कौसल्यनं कितीही आक्रोश केला तरी श्रीरामाचा निश्चय बदलला नाही. उलट कुठल्याही परिस्थितीत सतीनं पतीला सोडून राहू नये असत श्रीरामानं कौसल्याला सांगितलं. स्थिर डोळ्यांनी हे सर्व पाहत असलेल्या लक्ष्मणाला मात्र आता हे सहन होईना. तो संतापून म्हणाला, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. श्री रामा तू समर्थ, श्री रामा तू समर्थ, मोह जाली फससी व्यर्थ. पाप्यांचे पाप तुला उघड सांगतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. रामाविण राज्यपदी कोण बैसतो. वरही नव्हे वचन नव्हे, वरही